त्रिलोकै कसे तुम भजे हम कृतामन्यगानं खगाधीशयानं विमुक्तिर्निदानं हरारातिमानं स्वभक्तानुकूलं जगद्रक्षमूलं निरस्ता